हर अनक अनेक अनंता, तेरी अनक करै हर पूजा जी, तब तापह जपह बेंता, तेरे अनेक पड़ै बहु सिमृत शास्त्र जी, कर क्रिया खट करम करंता। से भगत भले जन नानक जी, जो भावे मेरे हर भगवंता, तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जे वडियावर ना कोई, तू जग जग एको सदा सदा, तू एको जी, तू नह चल करता सोई, तुद आपे भावे सोई वरते जी, तू आपे कर सोई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई, जन नानक गुण गावे करते के जी, जो सब सहका जानोई, आसा महला चौथा, तू कर